आणि बाळाला काढली. आम्ही नक्की पाहिजे मात्र तू राजाची प्रकृती आहे तुम्ही आम्ही आपल्या आपल्या मोठी कुटुंबी कचरी राजाला त्या कर्माची असू दे ती केला तहाचा बनाए.